सखी सरले ते दोघा मधले नाते लीनते चारुते सीते। या श्रीरामांच्या बोलण्यानं त्या साध्वी जानकीची अवस्था काय झाली असेल? तिच्या दोन्ही डोळ्यातून अश्रूंचे पूर वाहू लागले। तिनं रामचरणांची शपथ घेऊन आपल्या शुद्धत्वाबद्दल अनेकदा सांगितलं, पण कर्तव्य कठोर श्रीराम स्वस्थच राहिले। अंती ती देवतातुल्य सीता लक्ष्मणाला म्हणाली, माझ्यासाठी चिता सिद्ध करा, देह त्याग हा एकच मार्ग उरला आहे। विभीषण लक्ष्मणादिक सर्वांनाच या विदारक घटनेनं परमावधीचं दुःख झालं होतं, पण श्रीरामांचं मन वळवण्यास कुणीच समर्थ नव्हता। चिता सिद्ध झाली, श्रीरामांना प्रदक्षिणा करून अग्नीची ज्वाला अग्नीत मिळावी तशी ती सीता चितेत शिरली। हाय हाय असा अत्यंत दुःखदर्शक शब्द साऱ्या सैन्यातून उठला, परंतु थोड्याच अवधीत ती चिता उडवून देऊन मूर्तिमान अग्नी सीतेला घेऊन प्रगट झाला। तो प्रत्यक्ष पावक श्रीरामाला म्हणाला, रामा ही कलंक रहित आहे, ही कलंक रहित आहे, या निष्पाप पतिव्रतेचा तू परत स्वीकार कर, माझी तुला आज्ञा आहे। श्रीरामांचे नेत्र आनंदाश्रूंनी भरून आले, गदगद स्वरात ते त्या सुरश्रेष्ठ अग्नीला म्हणाले, लोकसाक्ष लोकसाक्ष शुद्धी झाली सती जानकीची, स्वामिनी निरंतर माझी सुताही क्षमेची।

ज्ञातकाय नवते मदसी हिते शुद्धशील, ज्ञातकाय नवते मदसी हिते शुद्धशील, लोक कोप उपजवितो का कथि लोकपाल, लोकमान्यता ही शक्ति लोकनायकांची, लोकमान्यता ही शक्ति लोकनायकांची, स्वामिनी निरंतर माची सुता ही क्षमेची, अयोध्येस जरमी नेतो अशी जानकीते, अयोध्येस जरमी नेतो अशी जानकीते, विषय लुब्ध मदसी मनते लोक लोक नेते, गमाऊन बसतो माझा प्रीतमी प्रजेची, स्वामिनी निरंतर माझी सुता ही क्षमेची, प्रजा रंजवितो सौखे तोच एक राजा, हेच तत्व मदसी सांगे राजधर्म माझा, प्रजा हीच कोटी रूपे मला ईश्वराची, स्वामिनी निरंतर माझी सुता ही क्षमेची, प्राण ही प्रसंगी देणे प्रजा सुखासाठी, प्राण ही प्रसंगी देणे प्रजा सुखासाठी, हित ठाम श्रद्धा माझा वसे नित्य पोटी, मिठी सोडवू मी धदलो म्हणून मैथिलीची, लोक साक्ष शुद्धी झाली सती जानकीची, वियोगिनी सीता रडता धीर आवरेना, वियोगिनी सीता रडता धीर आवरेना, कसे ओलवू मी डोळे उभी सर्व सेना, पापनात गोठविली मी नदी आसवांची, स्वामिनी निरंतर माझी सुता ही क्षमेची, राम एक हृदयी आहे सखी जानकीचा, राम एक हृदयी आहे सखी जानकीचा, जानकी विनाना नारी मनी राघवाचा, शपथ पुन्हा घेतो देवा, शपथ पुन्हा घेतो देवा तुझ्या पाऊलांची, स्वामिनी निरंतर माझी सुता ही क्षमेची, विषय लोभ होता दरित्या वीर रावणाते, विषय लोभ होता जरित्या वीर रावणाते, अनुल्लंग सीमा असती क्षुब्ध सागराते, स्पर्शली तयेना गात्रे हिचा साऊलीची, स्वामिनी निरंतर माझी सुता ही क्षमेची, अग्निदेव अग्निदेव आज्ञा अपुली सर्वथैव मान्य, अग्निदेव आज्ञा अपुली सर्वथैव मान्य, ग्रह स्वामिनीच्या दिव्ये राम आज धन्य, लोकमाय लाभे फिरुनी प्रजा अयोध्येची, लोक साक्ष शुद्धी झाली सती जानकीची, स्वामिनी निरंतर माझी सुता ही क्षमेची।